संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत

हश्वाय सकै न कोई, एक बार जिन तुम्हें संभारा, काल फास ते ताहे उबारा, जिन नर नाम

0: सुख सुखे
1: नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे
0: नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं
1: नमो सर्व ज्ञानं नमो परम तानं
0: नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं
1: नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृष्णं।

पंच शबद तिकार सपागै कार सपागै शबद वाजे पंच दूत तो दवास कीते तुर कर्म पाया तुद जिन कौ कह नानक तह सुख हो